0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत, गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती। MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत, अत्त दीप भव।

प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

0: शाम प्लीज।
1: गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगर, आरजे अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज आहे 18 जून। तर जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं महत्व आणि इतिहासात आजच्या दिवशी काय काय घडलं होतं।
0: आरजे अदनान सोबत दिन विशेष, दिन विशेष।
1: तर 1815 ला आजच्या दिवशी वॉटरलूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव झाला होता। यानंतर 1830 मध्ये आजच्या दिवशी फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतलं होतं आणि 1946 रोजी आजच्या दिवशी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंगार फुंकले होते। आणि 2009 रोजी आजच्या दिवशी लिकोनिन्सन ऑर्बिट नासाने रोबोटिक अंतराळयान पाठवले होते। आणि यासोबतच आज जन्मदिवस आहे पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी यांचा। आणि यासोबतच आज पुण्यतिथी आहे झासी की राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी आहे। आणि द फ्लाइंग सिख या नावाने ओळखले जाणारे भारतीय धावपटू पद्मश्री मिल्खा सिंग यांचंही आज 2021 रोजी निधन झालं होतं। तर हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 18 जूनचं काही महत्वाचं दिन विशेष। सो ऐसे ही ना तो इन्फॉर्मेशन के साथ इन्फोटेनमेंट के लिए सुनते रहिए MGM 90.8 FM विद RJ अदनान।

नारायण जी आरोग्या खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक आरोग्य तपासणी उपचार शस्त्रक्रिया लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6 कॉन्टॅक्ट नंबर 9860679130 MGM पेट केअर

0: लेट्स टॉक अबाउट योगा, क्योंकि योगा से ही होगा। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM, बंदे का नाम है अदनान, और इस वक्त ना तो हम एक योगासन जानते हैं। अपने साथ है योग गुरु गंगा प्रसाद खरात सर। आइए सुनते आज वो क्या बता रहे हैं।
1: आज अपन बघणार आहोत प्राणायाम म्हणजे काय। तर प्राणायाम म्हणजे श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवून शरीरातील प्राणशक्ती म्हणजेच जीवनी ऊर्जा वायटल फोर्स संतुलित करण्याची योगशास्त्रातील एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे। हा शब्द जरी प्राण म्हणजे श्वास, जीवनशक्ती आणि आयाम म्हणजे नियंत्रण किंवा विस्तार या दोन संस्कृत शब्दापासून बनला आहे, हे योगशास्त्राचे चौथे अंग आहे। म्हणजे आपण काही एका भागामध्ये बघितलेलं की अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, तर प्राणायाम हे चौथं अंग आहे। प्रामुख्याने या प्राणायामचे तीन टप्पे पडतात। एक म्हणजे पूरक। पूरक हा योगातला शब्द आहे। पूरक म्हणजे श्वास हळूहळू आत घेणे। दुसरा आहे कुंभक, म्हणजे श्वासाला रोकून धरणे। आणि तिसरा आहे रेचक, म्हणजे घेतलेला श्वास हळूहळू सावकाश बाहेर सोडणे। याला आपण इंग्रजीमध्ये इनहेल, होल्ड आणि एक्झेल असं म्हणू शकतो। आणि याचे फायदे जे आहेत ते की आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढून शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो। त्यासोबतच ताणतणाव, चिंता कमी होऊन मन शांत होते। शरीर आपल्या ओव्हरऑल संपूर्ण सूक्ष्म असे ज्याला आपण म्हणू की विषारी द्रव्य, विषारी घटक हळूहळू या प्राणायामच्या माध्यमाद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते। तर आजच्या या भागामध्ये आपण प्राणायामची माहिती बघितलेली आहे। ओम धन्यवाद।
0: तो इस योगासन के बारे में याद रखिएगा और सर ने जिस तरीके से बताया उसे कीजिएगा और अपनी लाइफ को हेल्दी बनाइएगा, क्योंकि योगा से ही होगा। स्टे ट्यून।

0: Good morning and welcome on MGM 90.8 FM. All is well. Show. Freshness light radio ka flow. On MGM 90.8 FM. लाईफ मंत्रामध्ये आपण यावेळेस आपल्या हेल्थबद्दल जाणून घेत असतो. आपल्यासोबत आहेत डॉक्टर गौरव मस्के सर फ्रॉम MGM इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी. सर, असं म्हणतात की पॅरालिसिस झालं तर हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, तर याचं ट्रीटमेंट काय त्याबद्दल आम्हाला सांगा आणि पॅरालिसिस म्हणजे काय हे पण सांगा.
1: गुड मॉर्निंग. पॅरालिसिस म्हणजे एका साईडचा अंगाचा मुवमेंट होणे नाही, त्याला आम्ही म्हणतो हेमिप्लेजिया किंवा हेमिपॅरालिसिस. ह्याला मुवमेंट करण्यासाठी फिजिओथेरपी हा सगळ्यात मौल्यवान एक्सरसाइज ऑर थेरपी मध्ये मानला जातो. ह्यावेळेस मुवमेंट करताना आपल्या हातापायाची मुवमेंट एक प्रॉपर एक ऍक्टिव्हिटी प्रमाणे आपला करायला लागतो, आणि ज्याची रिकव्हरी रेट आहे तुम्ही पहिल्या दिवसापासून शॉर्टपर्यंत कम्पेअर केलं त्याची रिकव्हरी रेट आहे साधारण 1 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला आपल्या पेशंटमध्ये मुवमेंट दिसायला चालू होते.
0: आणि सर, हा पूर्णपणे बरा व्हायला किती वेळ लागतो?
1: सर, हा परिपूर्ण 100% बरा तर होत नाही, पण एक 80% मनुष्य पूर्ण प्रॉपरली बरा होतो.
0: तर अशा हेल्थ टिप्स आपण आपल्या शो मध्ये दररोज ऐकणारच आहोत. स्टे ट्यून्ड ऑन MGM 90.8 FM.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी N6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
7: Admission open MGM University School of Engineering and Technology.
8: Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 937171 4253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati Sambhajinagar.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजारला पोहोचू नयेत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

Let's talk about city update. You are listening MTM 90.8 FM. RJ Adnan आपके साथ है. And city update में आज traffic वाला update important है. कारण कि आज आपले शहरात ना दर वातु की मदद थोड़े किरकोळ बदल आहेत. ते पण important आहेत. कारण कि रस्त्याने अनेक लोक येत असतात. तर आज आपल्या शहरात जालना मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. आणि हे मतदान केंद्र तहसील कार्यालयातील मीटिंग हॉल येथे आहे. त्यामुळे सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे मतदान असेल. यामुळे या परिसरात पॉलिटिशियन लोकांचं येणं जाणं आणि राजकीय मंडळी येणार आहेत आणि बाकी सुद्धा काम असेल. त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जॅम असेल, लोकांची वर्दळ असेल. सकाळी 6 वाजेपर्यंत ते मतदान संपेपर्यंत तहसील कार्यालयातील एरियामध्ये पूर्णपणे निर्बंध लागू असेल आणि या ठिकाणी रस्ता बंद असेल. त्यामुळे चांदणी चौकातून दर्ग्यापर्यंत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडील रस्ता संपूर्णपणे बंद असेल आज दिवसभर. पर्यायी मार्गाचा वापर करा आणि या रोडनी जाऊ नका, नाहीतर इथे जाताल रस्ता बंद असेल, पुन्हा तुम्हाला खूप मोठा यूटर्न घेऊन ऑप्शनल रोडनी जावं लागेल. सो हे अपडेट लक्षात ठेवा आणि ऐकत राहा.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: वेलकम बॅक ऑन MGM 90.8 FM. RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि करिअर कट्टा या सेगमेंट मध्ये आपण करिअर बद्दल बोलत असतो आणि आज आपण जाणून घेत आहोत MGM विद्यापीठातील बायोकेमिस्ट्री या डिपार्टमेंट विषयी. आपल्या सोबत आहे डॉक्टर अशोक शिंदे सर. आणि सर, यामध्ये कोणकोणते प्रोग्राम्स आहेत, कोणकोणत्या फील्ड मध्ये?
1: बायोकेमिस्ट्री हा विषय सर्व प्रोग्राम मध्ये येतो, लाईफ सायन्सेस मध्ये ऑल्सो इन अ मेडिकल बायोकेमिस्ट्री, फार्मास्युटिकल सायन्सेस, बायोमेडिकल सायन्सेस आणि स्पेशल बायोकेमिस्ट्री असा याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करतात.
0: तर मेडिकल फील्डमध्ये कशाप्रकारे सर?
1: मेडिकल प्रायमरी आहे, जे की शरीरामध्ये ज्या ज्या बायोमॉलिक्युल्स आहेत त्याची स्टडी करणे. तुम्हाला कोलेस्ट्रॉल हाय झालेला आहे, शुगर लेवल कसे झालेले आहे, शुगर कसं डिटेक्शन करायचं, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये.
0: आणि फार्मास्युटिकल फील्डमध्ये कसे यूज?
1: फार्मास्युटिकल्स ओनली फॉर द डिटेक्शन फॉर द वेदर प्रेझेंट ऑफ दीज बायोमॉलिक्युल्स, कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे का नाही, प्रोटीन प्रेझेंट आहे का नाही, तुमचा जो ड्रग्ज आहे त्याच संदर्भात त्याच्यामध्ये स्टडी असते.
0: ओके.
1: आणि मेटाबॉलिक पाथवे सर्व.
0: सो बायोकेमिस्ट्री बद्दल आपण अजून सविस्तर जाणून घेणार आहोत, बट एका ब्रेक नंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप,
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यग्रहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: Admission open MGM University School of Engineering and Technology.
6: Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: करिअर कट्ट्यामध्ये आज आपण बोलत आहोत बायोकेमिस्ट्री बद्दल, यातील करिअर बद्दल आणि यातील चॅलेंजेस बद्दल. तुम्ही ट्यून केलं MGM 90.8 FM, RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि माझ्या सोबत आहेत बायोकेमिस्ट्रीचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर अशोक शिंदे सर. आणि सर, सर्वात महत्वाचं म्हणजे करिअरच्या संधी, तर यातून करिअरच्या संधी कोणत्या मिळते विद्यार्थ्यांना?
1: करिअरच्या संधी कुठल्याही प्रोग्राम मध्ये तुम्ही घेतला, ॲडमिशन घेतलेला असेल तर, पण बायोकेमिस्ट्री हा सब्जेक्ट असा आहे की तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जाता येतं. लाईक फार्मा इंडस्ट्रीज फॉर द इंडस्ट्रीयल पर्पज, रिसर्च ओरिएंटेड चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत, फॉरेनमध्ये आहेत, आपल्या याच्यामध्ये इंडियामध्ये आहेत. रिसर्च कराय ओरिएंटेड जर जायचं असेल तर तिकडे जाऊ शकता आपण. आणि स्वतःचा सेल्फ एम्प्लॉयबिलिटी सुद्धा तुम्हाला करता येते याच्यामध्ये.
0: ओके, सर इंडस्ट्रीमध्ये कोणत्या पोझिशनसाठी आपण वर्क करू शकतो?
1: इंडस्ट्रीमध्ये QC मध्ये करता येतं तुम्हाला, R&D मध्ये करता येतं. ॲज अ बायोकेमिस्ट म्हणजे R&D इज अ प्रिफर्डली, म्हणजे ते जास्तीत जास्त R&D ला प्रिफर करतात बायोकेमिस्ट म्हणून.
0: आणि सर यातील भविष्याच्या संधी कोणकोणत्या आहेत?
1: भविष्यातील संधी भरपूर आहेत आत्ताच्या युगामध्ये. नंबर वन, आत्ता जनरेशन पुढे गेलेली आहे. माझे तुमच्या जो मी म्हणतो तुम्हाला की बायोमॉलिक्युल्स ही पूर्ण स्टडी झालेली आहे, मायक्रोमॉलिक्युल्स आणि बायोमॉलिक्युल्स, न्यूक्लिक ॲसिड, प्रोटीन्स, लिपिड हे सर्वांचे अभ्यास झालेला आहे. आणि हा डेटा बेस आता उपलब्ध आहे. लाईक मेडिकलचा भरपूर डेटा उपलब्ध आहे, वेगवेगळ्या डिसीज झालेले लोकांचा, त्याच्यावर ट्रीटमेंट झालेलं. आणि हा डेटा बेस अभ्यास करण्यासाठी म्हणजे मेटाबॉलिक मिक्स म्हणतात, मेटाप्रोटोमिक्स म्हणतात, त्या याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च ओरिएंटेड तुम्हाला काम करतात.
0: तर बायोकेमिस्ट्री बद्दल आपण अजून जाणून घेऊयात थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one bright decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
3: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM Pet Care Pet Clinic. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM Pet Care.

0: बायोकेमिस्ट्री या सब्जेक्ट विषय या फील्ड विषय आज आपण जाणून घेत आहोत करिअर कट्टामध्ये. तुम्ही ट्यून केले MCM 90.8 FM आणि आपल्यासोबत आहेत असोसिएट प्रोफेसर डॉक्टर अशोक शिंदे सर फ्रॉम बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट MGM युनिव्हर्सिटी. आणि सर, ज्यांना MGM विद्यापीठात तुमच्या डिपार्टमेंटमध्ये बायोकेमिस्ट्री शिकायचं आहे, तर यासाठी अनेक कॉलेजेस आहे, पण तुमचं डिपार्टमेंटमध्ये वेगळंपण काय?
1: फर्स्ट हँड्स ऑन आम्ही एक्सपर्ट घेतो, म्हणजे मी स्वतःच एक्सपर्ट घेतो हँड्स ऑन इंडिव्हिज्युअली स्टुडंट. म्हणजे त्याची स्किल तयार होते आणि त्याला जेव्हा स्किल म्हणजे जेव्हा ते करायला लागेल, जसं घरामध्ये रेसिपी एखादी चांगली झाली की आवडल्यानंतर परत कोणतरी सांगितलं की आवडली म्हटल्यानंतर आपण रेसिपी करतो, तसं त्या विद्यार्थ्याला आवड निर्माण होते आणि तो वारंवार म्हणजे त्या एक्सपेरिमेंट असेल किंवा त्याच्यामध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि आमच्याकडे सर्व इक्विपमेंट असतील किंवा लॅबोरेटरी हे जवळपास 8 ते 10 तास ओपन असतात स्टुडंटसाठी आणि ते कधीही काम करू शकतात.
0: आणि सर, याची ॲडमिशन प्रोसेस काय?
1: ॲडमिशन प्रोसेस सोपी आहे, तशी ऑनलाईन आहे आपल्याकडे. MGMIBT.com वर गेलात की तुम्हाला वेबसाईट ओपन होईल. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला प्रोग्राम डिसाईड करायचा आहे, कोणत्या प्रोग्रामला तुम्हाला BSc बायोटेकला घ्यायचं आहे, बाय अँड फॉर्म प्रोग्राम डिसाईड करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची माहिती भरायची आहे.
0: तर एक सर शेवटचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांना तुम्ही काय मेसेज देणार?
1: विद्यार्थ्यांना मी हे मेसेज देईन की हे सर्वात बेसिक आहे, बायोकेमिस्ट्री शिकणं हे सर्वात बेसिक आहे आणि महत्वाचं आहे. कुठल्याही फील्डमध्ये जात असताना ॲनिमल फील्ड जावा, ह्युमन असू द्या, मायक्रोवेल असू द्या, ऑल लिव्हिंग थिंग्स दे मस्ट ऑर दे नीड फॉर द बायोकेमिस्ट्री स्टडी.
0: थँक्यू सो मच सर, थँक्स अलॉट. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि महत्वाची उपयुक्त माहिती आम्हाला माहीत झाली अबाउट बायोकेमिस्ट्री. सो थँक्यू सो मच.
1: थँक्यू.
0: स्टे ट्यून.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: लेट्स टॉक अबाउट करियर. यू आर लिसनिंग MCM 90.8 FM. बंदे का नाम है अदनान और काम है मनोरंजन के साथ आपको इन्फोटेनमेंट भी प्रोवाइड करना, इन्फॉर्मेशन भी प्रोवाइड करना. तर सध्या कसं आहे बघा, करिअरच्या वेगवेगळ्या संधी आहेत आणि आपण वेगवेगळ्या फील्ड विषयी जाणून घेत आहोत MGM विद्यापीठातील. तर आज आपण बोलणार आहोत बायोकेमिस्ट्री बद्दल. आपल्यासोबत आहेत इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्स अँड टेक्नॉलॉजीचे बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटचे डॉक्टर अशोक शिंदे सर आपल्यासोबत आहेत, असोसिएट प्रोफेसर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार,
0: कशा सर तुम्ही?
1: एकदम बढिया,
0: एकदम बढिया. तर सर, बायोकेमिस्ट्री याबद्दल आम्हाला सांगा की एक्झॅक्टली काय
1: बायोकेमिस्ट्री. हे आधुनिक विज्ञानातील अत्यंत महत्वाचे आणि वेगाने विकसित होणारे क्षेत्र मानले जाते. या बायोकेमिस्ट्रीमध्ये केमिकल रिॲक्शन्स लाईक प्रोटीन्स, DNA, न्यूक्लिक ॲसिड्स, लिपिड्स मीन्स बायोमॉलिक्युल्स इसकी स्टडी केली जाते, म्हणजे ह्याचा अभ्यास केला जातो.
0: आणि सर, बायोकेमिस्ट्री शिकणे का गरजेचं आहे विद्यार्थ्यांना?
1: बायोकेमिस्ट्री शिकणे यासाठी गरजेचं आहे की प्रत्येक लिव्हिंग थिंग मध्ये या सर्व गोष्टी, माझे प्रोटीन असतील, अमाइनो ऍसिड असतील किंवा न्यूक्लिक ऍसिड असेल, लिपिड असेल, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. यासाठी प्लांट मध्ये असेल किंवा अॅनिमल मध्ये असेल किंवा मायक्रोब मध्ये असेल, हे आवश्यकच आहे.
0: सो बायोकेमिस्ट्री बद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून. आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
2: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
3: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
3: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
4: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
4: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
5: is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AI ML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री विजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यग्रहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
7: Admission open MGM University School of Engineering and Technology.
8: Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati Sambhajinagar.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: नैराश्य बेचैनी झोपेची समस्या भीती चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत उपचार घ्या समाधान शोधा
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ
1: सततची चिंता अतिविचार करणे भीती वाटणे धास्ती बसणे भास होणे घाबरणे संशय करणे शंका येणे चिडचिडपणा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे मंत्रचाळेपणा व्यसनधीनता लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक हर्सल टी पॉइंट एचपी पेट्रोल पंप शेजारी जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर अंतरुग्ण विभाग दिशा हॉस्पिटल समुपदेशन काउंसलिंग सेंटर संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट ऑन 8888992688
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: Paliu Pranayan Charo Gya Chata Khas Kaalji, MGM Pet Care Pet Clinic, Aurugya Tapasni, Upachar, Shastrakriya, Lasikaran, Ani Anek Pashu Vaidakiya Seva Ekastikani. MGM Cricket स्टेडियम जवळ N6 कॉन्टॅक्ट नंबर 9860679130 MGM पेट केअर

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
4: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
5: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
6: is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

पुस्तक प्रेमींसाठी MGM 90.8 FM घेऊन येत आहे एक सुवर्ण संधी. तुम्ही वाचलेल्या आवडत्या पुस्तकाचा रिव्ह्यू करायचा आहे किंवा एखाद्या पुस्तकातील सुंदर उतारा रेडिओ वर प्रसारित करायचा आहे, तर मग या थेट MGM 90.8 FM च्या स्टुडिओ मध्ये. पुस्तक वाचन करा, पुस्तक परीक्षण करा आणि बना रेडिओ वरील खास पाहुणे. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9359320080 और विजिट MGM 90.8 FM स्टुडिओ, MGM University, NCX, छत्रपती संभाजीनगर.

0: दुसरे इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला आंतररुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. विजिट MGMU.AC.IN. कॉल 9503082913.
7: Admission open MGM University School of Engineering and Technology.
8: Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 937171 4253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

नमस्कार, मी विनय गौडा, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर. आपला जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण 2026 तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण 2026 सुरुवात झालेला आहे. हा सर्वेक्षणच्या मार्फत जिल्ह्यामध्ये असणारा श्रमशक्ती सहभाग, कामगार लोकसंख्या गुणोत्तर आणि बेरोजगार दर यासारखा प्रमुख निर्देशांक तयार होणार आहे. मी सर्व जिल्हावासियांना आवाहन करतो की हा सर्वेक्षणामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग व्हावे आणि तुमच्या घरी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे. धन्यवाद.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश एमए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जपानीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 और 9371714259
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in
4: Is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: डॉक्टर इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTEC आणि MTEC कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट MGMU.ac.in, कॉल 9503082913.
5: Admission open MGM University School of Engineering and Technology. Programs BTEC 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

पुस्तक प्रेमींसाठी MGM 90.8 FM घेऊन येत आहे एक सुवर्ण संधी. तुम्ही वाचलेल्या आवडत्या पुस्तकाचा रिव्ह्यू करायचा आहे किंवा एखाद्या पुस्तकातील सुंदर उतारा रेडिओवर प्रसारित करायचा आहे, तर मग या थेट MGM 90.8 FM च्या स्टुडिओ मध्ये. पुस्तक वाचन करा, पुस्तक परीक्षण करा आणि बना रेडिओवरील खास पाहुणे. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9359320080 और विजिट MGM 90.8 FM स्टुडिओ, MGM University, NCX, छत्रपती संभाजीनगर.

नमस्कार, मी विनय गौडा, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर. आपला जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण 2026 तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण 2026 सुरुवात झालेला आहे. हा सर्वेक्षणच्या मार्फत जिल्ह्यामध्ये असणारा श्रमशक्ती सहभाग, कामगार लोकसंख्या गुणोत्तर आणि बेरोजगार दर यासारखा प्रमुख निर्देशांक तयार होणार आहे. मी सर्व जिल्हावासियांना आवाहन करतो की हा सर्वेक्षणामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग व्हावे आणि तुमच्या घरी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे. धन्यवाद.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 9.
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश एमए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जपानीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 और 9371714259
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in
4: is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

प्रवीणसाठी MGM 90.8 FM घेऊन येत आहे एक सुवर्ण संधी. तुम्ही वाचलेल्या आवडत्या पुस्तकाचा रिव्ह्यू करायचा आहे किंवा एखाद्या पुस्तकातील सुंदर उतारा रेडिओवर प्रसारित करायचा आहे, तर मग या थेट MGM 90.8 FM च्या स्टुडिओ मध्ये. पुस्तक वाचन करा, पुस्तक परीक्षण करा आणि बना रेडिओवरील खास पाहुणे. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9359320080 और विजिट MGM 90.8 FM स्टुडिओ, MGM University, NCX, छत्रपती संभाजीनगर.

पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

नमस्कार, मी विनय गौडा, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर. आपला जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण 2026 तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण 2026 सुरुवात झालेला आहे. हा सर्वेक्षणच्या मार्फत जिल्ह्यामध्ये असणारा श्रमशक्ती सहभाग, कामगार लोकसंख्या गुणोत्तर आणि बेरोजगार दर यासारखा प्रमुख निर्देशांक तयार होणार आहे. मी सर्व जिल्हावासियांना आवाहन करतो की हा सर्वेक्षणामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग व्हावे आणि तुमच्या घरी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे. धन्यवाद.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

ऑनलाइन आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

पुस्तक प्रेमींसाठी MGM 90.8 FM घेऊन येत आहे एक सुवर्ण संधी. तुम्ही वाचलेल्या आवडत्या पुस्तकाचा रिव्ह्यू करायचा आहे किंवा एखाद्या पुस्तकातील सुंदर उतारा रेडिओ वर प्रसारित करायचा आहे, तर मग या थेट MGM 90.8 FM च्या स्टुडिओ मध्ये. पुस्तक वाचन करा, पुस्तक परीक्षण करा आणि बना रेडिओ वरील खास पाहुणे. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9359320080 और विजिट MGM 90.8 FM स्टुडिओ, MGM University, NCX, छत्रपती संभाजीनगर.

नमस्कार, मी विनय गौडा, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर. आपला जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण 2026 तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण 2026 सुरुवात झालेला आहे. हा सर्वेक्षणच्या मार्फत जिल्ह्यामध्ये असणारा श्रमशक्ती सहभाग, कामगार लोकसंख्या गुणोत्तर आणि बेरोजगार दर यासारखा प्रमुख निर्देशांक तयार होणार आहे. मी सर्व जिल्हावासियांना आवाहन करतो की हा सर्वेक्षणामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग व्हावे आणि तुमच्या घरी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे. धन्यवाद.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीय पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

प्राण्यांच्या आरोग्याची खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

नमस्कार, मी विनय गौडा, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर. आपला जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण 2026 तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण 2026 सुरुवात झालेला आहे. हा सर्वेक्षणच्या मार्फत जिल्ह्यामध्ये असणारा श्रमशक्ती सहभाग, कामगार लोकसंख्या गुणोत्तर आणि बेरोजगार दर यासारखा प्रमुख निर्देशांक तयार होणार आहे. मी सर्व जिल्हावासियांना आवाहन करतो की हा सर्वेक्षणामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग व्हावे आणि तुमच्या घरी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे. धन्यवाद.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: मेरी हमरंग, मुझको थाम ले, जिंदगी से भाग कर आया हूं.
3: बारिश हो रही है, ये बारिश ना होती तो भी ना आती.

पुस्तक प्रेमींसाठी MGM 90.8 FM घेऊन येत आहे एक सुवर्ण संधी. तुम्ही वाचलेल्या आवडत्या पुस्तकाचा रिव्ह्यू करायचा आहे किंवा एखाद्या पुस्तकातील सुंदर उतारा रेडिओवर प्रसारित करायचा आहे, तर मग या थेट MGM 90.8 FM च्या स्टुडिओ मध्ये. पुस्तक वाचन करा, पुस्तक परीक्षण करा आणि बना रेडिओवरील खास पाहुणे. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9359320080 और विजिट MGM 90.8 FM स्टुडिओ, MGM University, NCX, छत्रपती संभाजीनगर.

0: आपल्या इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री विजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी N6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
7: Admission open MGM University School of Engineering and Technology.
8: Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati Sambhajinagar.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM Pet Care Pet Clinic. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM Pet Care.

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रजाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश एमए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जपानीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 और 9371714259
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in
4: is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: Let's talk about city update. You are listening MTM 90.8 FM. RJ Adnan आपके साथ है. And city update में आज traffic वाला update important है. कारण कि आज आपले शहरात ना दर वाहतूक की मध्ये थोड़े किरकोळ बदल आहेत. ते पण important आहेत. कारण कि रस्त्याने अनेक लोक येत असतात. तर आज आपल्या शहरात जालना मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. आणि हे मतदान केंद्र तहसील कार्यालयातील मीटिंग हॉल येथे आहे. त्यामुळे सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत हे मतदान असेल. यामुळे या परिसरात पॉलिटिशियन लोकांचं येणं जाणं आणि राजकीय मंडळी येणार आहेत आणि बाकी सुद्धा काम असेल. त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जॅम असेल, लोकांची वर्दळ असेल. सकाळी 6 वाजेपर्यंत ते मतदान संपेपर्यंत तहसील कार्यालयातील एरियामध्ये पूर्णपणे निर्बंध लागू असेल आणि या ठिकाणी रस्ता बंद असेल. त्यामुळे चांदणी चौकातून दर्ग्यापर्यंत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडील रस्ता संपूर्णपणे बंद असेल आज दिवसभर. पर्यायी मार्गाचा वापर करा आणि या रोडनी जाऊ नका, नाहीतर इथे जाताल रस्ता बंद असेल, पुन्हा तुम्हाला खूप मोठा यू टर्न घेऊन ऑप्शनल रोडनी जावं लागेल. सो हे अपडेट लक्षात ठेवा आणि ऐकत रहा.
1: Seven.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी N6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: Admission open MGM University School of Engineering and Technology.
6: Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati Sambhajinagar.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8889 2688.
3: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM Pet Care Pet Clinic. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM Pet Care.

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: प्रवीणसाठी MGM 90.8 FM घेऊन येत आहे एक सुवर्ण संधी. तुम्ही वाचलेल्या आवडत्या पुस्तकाचा रिव्ह्यू करायचा आहे किंवा एखाद्या पुस्तकातील सुंदर उतारा रेडिओ वर प्रसारित करायचा आहे, तर मग या थेट MGM 90.8 FM च्या स्टुडिओ मध्ये. पुस्तक वाचन करा, पुस्तक परीक्षण करा आणि बना रेडिओ वरील खास पाहुणे. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9359320080 और विजिट MGM 90.8 FM स्टुडिओ, MGM युनिव्हर्सिटी एनसीक्रेट कोच त्रपती संभाजीनगर. आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
1: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PGD डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
0: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
0: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
3: is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: लेट्स टॉक अबाउट करियर. यू आर लिसनिंग MGM 90.8 FM. बंदे का नाम है अदनान और काम है मनोरंजन के साथ आपको इन्फोटेनमेंट भी प्रोवाइड करना, इन्फॉर्मेशन भी प्रोवाइड करना. तर सध्या कसे बघा करिअरच्या वेगवेगळ्या संधी आहेत आणि आपण वेगवेगळ्या फील्ड विषयी जाणून घेत आहोत MGM विद्यापीठातील. तर आज आपण बोलणार आहोत बायोकेमिस्ट्री बद्दल. आपल्यासोबत आहेत इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्स अँड टेक्नॉलॉजीचे बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटचे डॉक्टर अशोक शिंदे सर आपल्यासोबत आहेत, असोसिएट प्रोफेसर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार,
0: कशा सर तुम्ही?
1: एकदम बढिया,
0: एकदम बढिया. तर सर बायोकेमिस्ट्री याबद्दल आम्हाला सांगा की एक्झॅक्टली काय
1: बायोकेमिस्ट्री. हे आधुनिक विज्ञानातील अत्यंत महत्वाचे आणि वेगाने विकसित होणारे क्षेत्र मानले जाते. या बायोकेमिस्ट्रीमध्ये केमिकल रिॲक्शन्स लाईक प्रोटीन्स, DNA, न्यूक्लिक ऍसिड्स, लिपिड

0: मॉलिक्यूल्स मीन्स बायो मॉलिक्यूल्स इसकी स्टडी की जाती है। मैं ह्याचा अभ्यास केला जातो।
1: आणि सर बायोकेमिस्ट्री शिकणे का गरजेचं आहे विद्यार्थ्यांना?
0: बायोकेमिस्ट्री शिकणे यासाठी गरजेचं आहे की प्रत्येक लिव्हिंग थिंग मध्ये या सर्व गोष्टी माझे प्रोटीन असतील, अमिनो ऍसिड असतील किंवा न्यूक्लिक ऍसिड असेल, लिपिड असेल, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे। यासाठी प्लांट मध्ये असेल किंवा अॅनिमल मध्ये असेल किंवा मायक्रोब मध्ये असेल हे आवश्यकच आहे।
1: सो बायोकेमिस्ट्री बद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत, बट थोड्या वेळानंतर। तोपर्यंत स्टे ट्यून।

0: आपले इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स, आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट MGMU.ac.in, कॉल 9503082913.
5: Admission open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, संभाजीनगर.

0: वेलकम बॅक ऑन MGM 90.8 FM. RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि करिअर कट्टा या सेगमेंट मध्ये आपण करिअर बद्दल बोलत असतो आणि आज आपण जाणून घेत आहोत MGM विद्यापीठातील बायोकेमिस्ट्री या डिपार्टमेंट विषयी. आपल्या सोबत आहे डॉक्टर अशोक शिंदे सर. आणि सर, यामध्ये कोणकोणते प्रोग्राम्स आहेत, कोणकोणत्या फील्ड मध्ये?
1: बायोकेमिस्ट्री हा विषय सर्व प्रोग्राममध्ये येतो, लाईफ सायन्सेसमध्ये ऑल्सो इन अ मेडिकल बायोकेमिस्ट्री, फार्मास्युटिकल सायन्सेस, बायोमेडिकल सायन्सेस आणि स्पेशल बायोकेमिस्ट्री असा याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करतात.
0: तर मेडिकल फील्डमध्ये कशाप्रकारे सर?
1: मेडिकल प्रायमरी आहे, जे की शरीरामध्ये ज्या ज्या बायोमॉलिक्युल्स आहेत त्याची स्टडी करणे. तुम्हाला कोलेस्ट्रॉल हाय झालेलं आहे, शुगर लेवल कसे झालेले आहे, शुगर कसं डिटेक्शन करायचं, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये.
0: आणि फार्मास्युटिकल फील्डमध्ये कसे यूज?
1: फार्मास्युटिकल्स ओनली फॉर द डिटेक्शन फॉर द वेदर प्रेझेंट ऑफ दीज बायोमॉलिक्युल्स, कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे का नाही, प्रोटीन प्रेझेंट आहे का नाही, तुमचा जो ड्रग्ज आहे त्याच संदर्भात त्याच्यामध्ये स्टडी असते.
0: ओके.
1: आणि मेटाबॉलिक पाथवे सर्व.
0: सो बायोकेमिस्ट्री बद्दल आपण अजून सविस्तर जाणून घेणार आहोत, बट एका ब्रेक नंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: करिअर कड्डामध्ये आज आपण बोलत आहोत बायोकेमिस्ट्री बद्दल, यातील करिअर बद्दल आणि यातील चॅलेंजेस बद्दल. तुम्ही ट्यून केलं MGM 90.8 FM, RJ अदनान तुमच्यासोबत आहे आणि माझ्यासोबत आहेत बायोकेमिस्ट्रीचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर अशोक शिंदे सर. आणि सर, सर्वात महत्वाचं म्हणजे करिअरच्या संधी, तर यातून करिअरच्या संधी कोणत्या मिळतील विद्यार्थ्यांना?
1: करिअरच्या संधी कुठल्याही प्रोग्राममध्ये तुम्ही घेतला, ॲडमिशन घेतलेला असेल तर, पण बायोकेमिस्ट्री हा सब्जेक्ट असा आहे की तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जाता येतं. लाईक फार्मा इंडस्ट्रीज फॉर द इंडस्ट्रीयल पर्पज, रिसर्च ओरिएंटेड चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत, फॉरेनमध्ये आहेत, आपल्या याच्यामध्ये इंडियामध्ये आहेत. रिसर्च कराय ओरिएंटेड जर जायचं असेल तर तिकडं जाऊ शकता आपण. आणि स्वतःचा सेल्फ एम्प्लॉयबिलिटी सुद्धा तुम्हाला करता येते याच्यामध्ये.
0: ओके. आणि सर, इंडस्ट्रीमध्ये कोणत्या पोझिशनसाठी आपण वर्क करू शकतो?
1: इंडस्ट्रीमध्ये QC करता येतं तुम्हाला, R&D करता येतं. ॲज अ बायोकेमिस्ट म्हणजे R&D इज अ प्रिफर्डली, म्हणजे ते जास्तीत जास्त R&D ला प्रिफर करतात बायोकेमिस्ट म्हणून.
0: आणि सर, यातील भविष्याच्या संधी कोणकोणत्या आहेत?
1: भविष्यातील संधी भरपूर आहेत आत्ताच्या युगामध्ये. नंबर वन, आत्ता जनरेशन पुढे गेलेली आहे, म्हणजे तुमच्या जो मी म्हणतो तुम्हाला की बायोमॉलिक्युल्स ही पूर्ण स्टडी झालेली आहे. मायक्रोमॉलिक्युल्स आणि बायोमॉलिक्युल्स, न्यूक्लिक ॲसिड, प्रोटीन्स, लिपिड, या सर्वांचे अभ्यास झालेला आहे आणि हा डेटा बेस आता उपलब्ध आहे. लाईक मेडिकलचा भरपूर डेटा उपलब्ध आहे, वेगवेगळ्या डिसीज झालेले लोकांचा, त्याच्यावर ट्रीटमेंट झालेलं. आणि हा डेटा बेस अभ्यास करण्यासाठी, म्हणजे मेटाबॉलिक मिक्स म्हणतात, मेटाप्रोटोमिक्स म्हणतात, त्या याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च ओरिएंटेड तुम्हाला काम करतात.
0: तर बायोकेमिस्ट्रीबद्दल आपण अजून जाणून घेऊयात थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: बायोकेमिस्ट्री या सब्जेक्ट विषय या फील्ड विषय आज आपण जाणून घेत आहोत करिअर कट्टामध्ये. तुम्ही ट्यून केले MCM 90.8 FM आणि आपल्यासोबत आहेत असोसिएट प्रोफेसर डॉक्टर अशोक शिंदे सर फ्रॉम बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट MCM युनिव्हर्सिटी. आणि सर, ज्यांना MGM विद्यापीठात तुमच्या डिपार्टमेंटमध्ये बायोकेमिस्ट्री शिकायचं आहे, तर यासाठी अनेक कॉलेजेस आहे, पण तुमचं डिपार्टमेंटमध्ये वेगळं पण काय?
1: फर्स्ट हँड्स ऑन आम्ही एक्समॅट घेतो, म्हणजे मी स्वतःच एक्समॅट घेतो हँड्स ऑन इंडिव्हिज्युअली स्टुडंट. म्हणजे त्याची स्किल तयार होते आणि त्याला जेव्हा स्किल म्हणजे जेव्हा ते करायला लागेल, जसं घरामध्ये रेसिपी एखादी चांगली झाली की आवडल्यानंतर परत कोणतरी सांगितलं की आवडली म्हटल्यानंतर आपण रेसिपी करतो, तसं त्या विद्यार्थ्याला आवड निर्माण होते आणि तो वारंवार म्हणजे त्या एक्समेंट असेल किंवा त्याच्यामध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि आमच्याकडे सर्व इक्विपमेंट असतील किंवा लॅबोरेटरी हे जवळपास 8 ते 10 तास ओपन असतात स्टुडंटसाठी आणि ते कधीही काम करू शकतात.
0: आणि सर, याची ॲडमिशन प्रोसेस काय?
1: ॲडमिशन प्रोसेस सोपी आहे, तशी ऑनलाईन आहे आपल्याकडे. MGMIBT.com गेलात की तुम्हाला वेबसाईट ओपन होईल. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला प्रोग्राम डिसाईड करायचं आहे, कोणत्या प्रोग्रामला तुम्हाला BSc बायोटेकला घ्यायचं आहे, बाय अँड फॉर्म प्रोग्राम डिसाईड करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची माहिती भरायची आहे.
0: तर एक सर शेवटचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांना तुम्ही काय मेसेज देणार?
1: विद्यार्थ्यांना मी हे मेसेज देईन की हे सर्वात बेसिक आहे, बायोकेमिस्ट्री शिकणं हे सर्वात बेसिक आहे आणि महत्वाचं आहे. कुठल्याही फील्डमध्ये जात असताना ॲनिमल फील्ड जावं, ह्युमन असू द्या, मायक्रोवेल असू द्या, ऑल लिव्हिंग थिंग्स दे मस्ट ऑर दे नीड फॉर द बायोकेमिस्ट्री स्टडी.
0: थँक्यू सो मच सर, थँक्स अलॉट. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि महत्वाची उपयुक्त माहिती आम्हाला माहीत झाली अबाउट बायोकेमिस्ट्री. सो थँक्यू सो मच.
1: थँक्यू.
0: स्टे ट्यून. इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
2: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
0: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
0: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
4: Is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

पुस्तक प्रेमींसाठी MGM 90.8 FM घेऊन येत आहे एक सुवर्ण संधी. तुम्ही वाचलेल्या आवडत्या पुस्तकाचा रिव्ह्यू करायचा आहे किंवा एखाद्या पुस्तकातील सुंदर उतारा रेडिओ वर प्रसारित करायचा आहे, तर मग या थेट MGM 90.8 FM च्या स्टुडिओ मध्ये. पुस्तक वाचन करा, पुस्तक परीक्षण करा आणि बना रेडिओ वरील खास पाहुणे. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9359320080 और विजिट MGM 90.8 FM स्टुडिओ, MGM University, NCX, छत्रपती संभाजीनगर.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
5: Admission open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 937171423 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati Sambhajinagar.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

पुस्तक प्रेमींसाठी MGM 90.8 FM घेऊन येत आहे एक सुवर्ण संधी. तुम्ही वाचलेल्या आवडत्या पुस्तकाचा रिव्ह्यू करायचा आहे किंवा एखाद्या पुस्तकातील सुंदर उतारा रेडिओ वर प्रसारित करायचा आहे, तर मग या थेट MGM 90.8 FM च्या स्टुडिओ मध्ये. पुस्तक वाचन करा, पुस्तक परीक्षण करा आणि बना रेडिओ वरील खास पाहुणे. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9359320080 और विजिट MGM 90.8 FM स्टुडिओ, MGM University, NCX, छत्रपती संभाजीनगर.

0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
4: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
5: Is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.